0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं. एकता की जोड़ में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

सोनेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

द्वारे ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे माती कला किंवा कुंभार काम, यालाच इंग्रजी भाषेत सिरामिक्स असे देखील म्हणतात। तर अनेक कलांपैकी माती कला ही देखील एक कला आहे की तिच्यात वस्तूला हवा तसा आकार देण्यात येतो आणि त्यावर नक्षीकाम देखील करता येते, त्यामुळे वस्तू अधिक दर्शनीय बनतात। ओल्या मातीपासून सुरई, माठ, रांजणे, कुंड्या, गाडगी, मडकी, झाकण्या, पणत्या, कौले, विटा, भांडी, खेळणी, नक्षीदार देवघरे आणि कलाकुसरीच्या नक्षीदार वस्तू इत्यादी घडवून आणि त्यानंतर त्या सावलीमध्ये वाळवून नंतर त्या भट्टीमध्ये भाजून विकणारा तो कलाकार म्हणजेच कुंभार। एकेरी किंवा दुहेरी शेगड्या किंवा चुलीही तो तयार करतो, मात्र त्यांना इतर वस्तूंप्रमाणे भाजण्याची गरज नसते। महाराष्ट्रातील कुंभार गौरी गणपतीच्या, दुर्गेच्या आणि अन्य देवी देवतांच्या मूर्त्या, तसेच हरितालिका, बैलपोळ्याचे बैल आणि दिवाळीच्या सुट्टीत बालगोपाळांद्वारे बनविण्यात येणाऱ्या छोट्या किल्ल्यांमध्ये ठेवावयाच्या वस्तू, शिपाई, मावळे, तसेच बाहुल्या, भुलाबाई, भुलोबा ह्याही मूर्त्या तयार करतो। कुंभार हा 12 बलुतेदारांपैकी एक आहे। ऋग्वेद काळापासून कुंभार आहेत, त्यांच्या देखील देवता आहेत बरं का। पांचानेपीर, भवानी, सांगई, शीतला आणि हरदिया या त्यांच्या देवता होत। तर मित्रांनो, आता आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया।

0: नमस्कार, मैं हूं आपका दोस्त राम प्रकाश वर्मा, लेकर आ रहा हूं कार्यक्रम कहानी जो सवारी जिंदगानी।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीपूर्वी आपण आजचा आपला जो विषय आहे माती कला किंवा कुंभारकाम याचे प्रास्ताविक बघितलेलेच आहे। आता आपण पुढील भागाकडे वळूया। त्यातील पहिले आहे कुंभाराच्या पोटजाती। महाराष्ट्रातील कुंभारांमध्ये 22 पोटजाती आहेत। त्या अशा प्रकारच्या आहेत: अहिर, कडू, कन्नड, कोकणी, खंबाटी, गरेते, गुजर, गोरे, चागभैस, थोरचाके, पंचम, बळदे, भांडू, भोंडकर, भोंडे, मराठे, लडबुजे, लहानचाके, लाड, लिंगायत, हातघडे आणि हातोडे। आता आपण कुंभाराच्या मातीबद्दल माहिती घेऊया। कुंभार कलेसाठी तलावातील किंवा गाळातील विशिष्ट प्रकारची माती लागते। ही माती आधी उन्हात वाळवतात आणि मग ती बारीक कुटून घेतात। त्यानंतर तिच्यात घोड्याचे लीद, शेण, राख, धान्याची फोलपटे इत्यादी साहित्य घालून ते मिश्रण काही दिवस मुरू देतात आणि मग त्या मातीचे गोळे बनवून ते कलाकृतीसाठी वापरतात। पुढचे आहे कुंभाराचे चाक। कुंभाराचे चाक लाकडाचे किंवा कुरंजी दगडाचे असते। या चाकाचा व्यास 30 ते 38 सेंटीमीटर असतो। चाकाला 10 ते 12 आरे असतात। चाकाखाली दगडात बसविलेला एक खुंट असतो। चाकाच्या लाकडी माथ्यावर अर्थात तुंब्यावर मातीचा गोळा ठेवून एका बांबूच्या दांडीने चाकाला गती दिले जाते। हे चाक 5 ते 10 मिनिटे फिरते। चाक फिरत असताना मातीच्या गोळ्याला आतून बाहेरून ओल्या हाताने आकार दिला जातो। तयार केलेल्या भांड्याचा पृष्ठभाग गुळगुळीत झाल्यानंतर भांडे हळूच काढून घेऊन आधी ते सावलीत आणि मग उन्हात वाळवले जाते आणि नंतर मग अशी तयार झालेली अनेक भांडी आव्यात अर्थात कुंभाराच्या भट्टीत पेटवून तीत भाजली जातात। मित्रांनो, आता आपण कुंभाराची अन्य अवजारे कोणती आहेत त्याबद्दल माहिती घेऊया। पहिले आहे आवा, म्हणजेच कुंभाराची वस्तू भाजायची भट्टी। 5-6 विटांचे थर आणि त्यावर कोळसा, परत विटांचे थर आणि कोळसा अशी आव्याची रचना असते। भाजलेल्या वस्तूंना जर तांबडा रंग हवा असेल तर आव्यातील धुराला बाहेर जाण्यासाठी वाट करून देतात। वस्तू जर काळ्या रंगाचे हव्या असतील तर आवा पेटल्यावर काही वेळाने धूर बाहेर जाणे बंद करतात, म्हणजे धूर आतल्यात कोंडून वस्तूंना काळा रंग येतो। दुसरे आहे गंडा किंवा गुंडा। हा एक बहिर्वक्र आकाराचा दगड असतो। वस्तूच्या आतून वस्तूवर एका हाताने फिरवला जातो, त्यामुळे वस्तू गुळगुळीत आणि पक्की होते। तिसरे आहे चोपणे। ही एक प्रकारची लाकडी थोपटणी असते। जी वस्तू तयार करायची असेल तिला बाहेरून चोपण्याने ठोकले जाते, त्यामुळे वस्तू पक्की होते। चौथे आहे बांबूचा दांडा। हा चाक फिरवायला लागतो। चाकाच्या दोन आऱ्यांमध्ये बांबू घालून कुंभार चाकाला गती देतो। पुढचे आहे मण्यांची माळ। ही वस्तूला चकाकी आणण्यासाठी वस्तूवरून फिरवली जाते। आणि शेवटचे आहे साचे। विटा, मूर्ती वगैरेंसाठी लाकडी साचे असतात। मंडळी, आता आपण कुंभाराबद्दलच्या आख्यायिका आहेत त्यातील एक आख्यायिका ऐकूया। महादेवाने जेव्हा कुंभार निर्माण केला तेव्हा त्याने कुंभारणीची देखील निर्मिती करण्यास दुर्गेला सांगितले। कुंभारणीची निर्मिती झाली खरी, पण ती बाई अगदी दुर्गेसारखी दिसत होती, त्यामुळे कुंभाराला आपली बायको ओळखूच येईना। मग महादेवाने कुंभाराला सांगितले की जिच्या नाकात आणि डोक्यात अलंकार नाहीत ती तुझी बायको समज। तेव्हापासून आस्थागायत कुंभाराच्या बायका नाकात आणि डोक्यात दागिना घालत नाही। मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आपने एक तहत रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलेलेच आहे की कुंभार साध्या मातीपासून किती कलाकुसरीने जीवन आवश्यक वस्तू बनवतो। त्यानंतर कुंभाराच्या पोटजाती, माती, चाक, अन्य अवजारे आणि आख्यायिका यांची विस्तृत माहिती घेतलेलीच आहे। आता आपण कुंभारकाम किंवा मातीकलेचा इतिहास जाणून घेऊया। कुंभारकला ही अतिशय पुरातन विकसित सांस्कृतिक कला आहे। ह्या कलेच्या वस्तूंचे पुरातत्व खात्याने जपलेले कलात्मक विविध अवशेष आत्ताच्या काळातही पाहावयास मिळतात। ही कला युरोप तसेच चीन, क्रेतान, ग्रीक, पॅरिस, मायन, कोरिया या देशांतही बघावयास मिळते। तरी सुद्धा ह्या कलेची सुरुवात पूर्व आशिया खंडात चीन व जपान येथे मातीची भांडी बनवण्याने झाली। त्यानंतर जगभरात अन्यत्र ही कला अस्तित्वात आली। 16व्या शतकापर्यंत चीनमधून अगदी थोड्या प्रमाणात महागडी चिनी मातीची भांडी युरोप खंडात आयात होत होती, परंतु त्यानंतर युरोपामध्येही हुबेहूब तशाच प्रकारच्या भांड्यांची नक्कल करून भांडी तयार करणे सुरू झाले। ते इटली देशाच्या फ्लोरेन्स शहरात प्रथम सुरू झाले। नक्षीदार वस्तूंची मागणी वाढली आणि त्यात मुलामा दिलेल्या आकर्षक भांड्यांचीही भर पडली। तिथल्या देशांतील स्थानिक राज्यकर्त्यांनी या कलाकारांना भांडवली सहाय्य केले। मित्रांनो, आता आपण बघूया कोणत्या कोणत्या मुख्य देशांमध्ये कुंभारकाम अर्थात सिरॅमिक्सचे काम केले जाते। जर्मनी, ऑस्ट्रिया, रशिया, मेक्सिको आणि अमेरिका। जर्मनीमध्ये मातीच्या भांड्यांचे उत्पादन करणारे 4 कारखाने आहेत। ऑस्ट्रिया देशाच्या व्हिएन्ना येथे 1718 मातीकाम सुरू झाले। रशियामध्ये 1744 या कलेचे उत्पादन चालू झाल्याचे निदर्शनास आले। मेक्सिकोमध्ये पौराणिक पद्धतीने या कलाकुसरीच्या वस्तू बनवल्या जातात, तर अमेरिकेमध्ये या वस्तू तयार करण्याचे ओझाई, कॅलिफोर्निया येथे कलाकेंद्रे आहेत। मातीकला शिकण्यासाठी अमेरिकेमध्ये महाविद्यालय, विद्यापीठे, फाईन आर्ट इन्स्टिट्यूट उपलब्ध आहेत। मंडळी, आपल्या भारतात देखील कोलकाता येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सिरॅमिक्स वेस्ट बंगाल मध्ये मातीकलेचे प्रशिक्षण दिले जाते। तसेच आपल्या महाराष्ट्रात देखील मुंबईमध्ये जे आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये पॉटरी अर्थात सिरॅमिक्सची कला शिकवली जाते आणि इतर बऱ्याच खाजगी संस्थांमध्ये देखील सिरॅमिक्स कला शिकवली जाते। रसिक हो, तुम्हाला जर कुंभारकामाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही रामलिंग कुंभार यांनी लिहिलेले धांडोळा भारतीय कुंभारांचा हे पुस्तक जरूर वाचू शकता। तर मंडळी, याबरोबरच आपली ही माहिती इथे पूर्ण होत आहे। मातीकाम किंवा कुंभारकाम याबद्दल आपण विस्ताराने आज माहिती घेतलेली आहे। या भागात एवढेच, पुन्हा भेटू रंगनवेच्या नव्या भागात एका नवीन विषयाला घेऊन। नमस्कार।

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा।